साईं हलनि ऐं पूरी सिंध में किथे मौसम गरम आहे, किथे बुट आहे, त किथे वरी बरसाति सां गॾु जेको आहे सो थधिड़ी हवा बि आहे। बहरहाल मौसम जेका आहे जुड़ाली आहे। इहे काफ़ी ॾींहनि खां जेका मौसमियात खाते वारा ॿुधाइनि था त इहा मौसम एकटीह पंहिंजो जुलाई त हलंदी, त उन जे करे हर कोई पंहिंजो कंहिं फसलनि खे किथे फ़ाइदो आहे, किथे फसलनि खे नुक़सानु आहे। त बरसाति जे हवाले सां चवंदा आहिनि त थोरी तयारी बि कजे ऐं चवंदा आहिनि त उहो की कजे जेको मींहं वसंदे कमु अचे। बहरहाल पंहिंजे कमनि कारनि खे थोरो माण्हू उकलाए रखे ऐं बरसाति खां बचाउ बि ज़रूरी आहे, छो त मौसम जेको इहे मॉनसून जी जेका बरसाति आहे, हीअ जेका मौसम बरसाति जी आहे, इन में माण्हू हर लिहाज़ खां पंहिंजो ख़्यालु रखे, पंहिंजे माल मता जो, पंहिंजे फसल जो, पंहिंजे ॿारनि जो। बहरहाल हीअ मौसम जेको आहे सो किथे थधिड़ी, किथे गरम, किथे कीअं हुई जेके पंहिंजो मनज़ूस किरण कलाम आहे, त हिन मौसम में गॾु यार हुजे, पयूं बूंदूं वसनि ऐं बहार हुजे।

फेस वॉश लगाए ॾिसो जेको हाइलोरोनिक एसिड सीरम सां तयार थियल आहे जेको तव्हांजी स्किन जे अंदर ताईं वेंदो तव्हांजी स्किन खे मॉइस्चराइज़ कंदो डीप क्लीन कंदो ऐं तव्हांजी स्किन खे हाइड्रेट बि रखंदो सो तव्हां लाज़मी ट्राए करे ॾिसजो डी स्किन जो फेस वॉश ऐं डी स्किन जी ब्यूटी क्रीम जेका आहे तव्हां अगरि इस्तेमालु कयो पिया त तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सिर्फ़ बाबा ॿ रातिन जे इस्तेमाल सां तव्हांखे रिज़ल्ट ॾींदी सफ़ा वी आई पी रिज़ल्ट तव्हांखे मिली वेंदो सो डी स्किन ब्यूटी क्रीम नाइट क्रीम आहे न की तव्हां राजे टाइम इस्तेमालु करे सघो था ऐं हर स्किन टाइप जे लाइ आहे सो बाबा ट्राए करे ॾिसो ऐं हुन खां अलावा जेको तव्हां पंहिंजे क़रीबी जनरल स्टोर ते अवेलेबल कराईंदा रहो ऐं डायल कयो 03-12-50-25-907 ॿियो नंबर आहे 03-27-38-43-09 हीउ नंबर तव्हां डायल कजो हुन ते कॉल या फिर मैसेज छॾियो तव्हां हुननि खे ॿुधाए त बाबा फलाणी जॻह ते तव्हांजा प्रोडक्ट कोन पिया मिलनि ऐं प्रोडक्ट मिलंदा तॾहिं त तव्हां वञी परचेस करे इस्तेमालु कंदा न सभ खां इम्पॉर्टेंट ॻाल्हि इहा आहे त तव्हांजे क़रीबी जनरल स्टोर ते ई तमामु प्रोडक्ट्स मिलणु घुरिजनि सो तव्हां पंहिंजे क़रीबी जनरल स्टोर ते अवेलेबल करायो पंहिंजे लाइ बि आसानी थी वेंदव आसपास जे माण्हुनि जे लाइ बि आसानी थी वेंदी सो आसानियूं पैदा करण वारा बणिजो बाबा

छो भला गाने कहिड़ी तकड़ हुई अचण जी वीचारे खे गाइण त ॾे सां. अच्छा, हीउ सॉन्ग आहे जेको असांजे प्रोग्राम जो लास्ट ट्रेक थियण वारो आहे. ऐं बाक़ी जेके गाना जिन माण्हुनि जा बचनि था न उहे पंजे बजे वारे प्रोग्राम में अची हलाईंदमि. ठीकु आहे, सो मूं न सुझाइजो. ऐं अॼु थोरो अधा थोरी सेटिंग कई आहे, सो मां पाण कंफ्यूज़ हुयमि.